0: साहेब मनो ना बिसरा, शेखर साहेब मनो ना बिसरा,
1: शेखर साहेब मनो ना बिसरा,
0: सहला मरना हो ता सहला

मालिकेकर केले आसे मालिकेकर केले आसे मालिकेकर केले आसे मालिके केल केल केल गो संता मदे गोबिंद आखे संता मदे गोबिंद आखे केवल मदे श्याम गो संता मदे गोबिंद आखे।

राम श्याम गोविंद को, राम श्याम गोविंद को, संता मदे गोविंद हाचे, संता मदे गोविंद हाचे, संता मदे गोविंद हाचे।